परम तत्तं अतत्तं स्वरूपे नमो जोग जोगे नमो ज्ञान ज्ञाने नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने नमो युद्ध युद्धे नमो ज्ञान ज्ञाने नमो भोज भोजे नमो पान पाने नमो कलह कर्ता नमो सांत रूपे नमो इंद्र इंद्रे अनादं विभूते कलंकार रूपे अलंकार अलंके नमो आस आसे नमो बांक बंके अपंगी स्वरूपे अनंगी अनामे त्रिपंगी त्र

गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

0: شاعری دا ماہرین ہے وہ داد دے رہے ہیں. یہ شاعر اس واسطے نند لال کو لایا ہے کیونکہ نند لال شاعر نے کبھی ہے. بھائی صاحب نو کہندے نے ایک ایک نظم تھانوں سرون کرانی. پہلے مجنوں دے سمبندھ وچ, پھر ایک نظم لیلا دے سمبندھ. پوری وڈی کتاب لکھی سی پر سیانے منک جویں ایک چاول دے دانے نو دیکھ کے ساری دیکھچی دا اندازہ لا لیندے نے. وہ بھی سنان والا بھی سیانا سی, ایک ایک نظم سنان دا اس نے کہا بھائی صاحب سنن نو راضی ہو. پہلی نظم وچ انہیں دسیا مجنو کتوں آیا تے کس طرح پریم وچ پہ گیا. اس نظم نو اس نے ترنم وچ سنایا گا کے لے بد ہو کے. بھائی صاحب جڑ گئے. پھر او شاعر کہندا ہے ہن میں تانوں لیلا دے سمبندھ ایک نظم سنان لگا. ہن بھائی صاحب ہاتھ نال روکدے نے, گلا بھرے ہوئے, زبان نال اس نوں نہیں روک سکتے, ہاتھ نال روکدے نے. بعد جو کچھ بھائی صاحب نے لکھے ہے وہ تسی سن لو. بھائی صاحب کہندے نے مگو از حال لیلی بعد لے شوری دا اے گویا نند لال دے پاگل دل نو لیلا دا قصہ نہ سنا, لیلا دی نظم نہ سنا. مگو از حال لیلی بعد لے شوری دا اے گویا کہ شرائے قصہ ہے مجنو مرا دیوانہ میں ساز. میں تے مجنو دا قصہ سن کے اپنے ہوش گوا بیٹھا, پر جے ہن تو لیلا دا قصہ سنایا میں اپنے پران گوا بیٹھا. نہ سنا, میں نہیں سن سکتا, میرے کول تاب نہیں ہے, میرے کول سمرتھا نہیں ہے, میں نہیں سن سکتا, میں تے اپنے ہوش گوا بیٹھا. ایسا تیار قصہ تے اس نے نظم تے مجنوں دے سمبندھ سنائی, سرت جڑ گئی پرماتما. بھائی صاحب بھائی نند لال پریم دی گل چاہے کسے دے سمبندھ وچ بھی کوئی سناوے پر سنن والے دا اس دے نال جڑنا ہو جاندا ہے جس نال اس دا پریم ہو. پاویں اس نے تے مجنوں دی گل سنائی, بھائی صاحب جڑ گئے پربھو نال. اور کہندے نے مگو از حالے لے لی نہ سنا. کتنا کومل ہردہ ہوئے گا, کتنا پریم نال بھیجیا ہوا ہردہ ہوئے گا. گل مجنوں دی سنی ہے, جڑ گئے پرماتما نال, پرماتما دی بانی سن کے بھی منک پرماتما نال نہ جڑے تو ہردے کورے نہیں تے ہور کی نہیں, کچھ بھی نہیں, کچھ بھی نہیں. گرو دی گل سن کے بھی بندہ گرو نال نہ جڑے, گرو دی بانی سن کے بھی منک پربھو نال نہ جڑے. اجے ہردے کورے نے تے مینوں کہن دینا اپنے لوب کو کینو ویت, اے گرو کوئی ساڈیاں کامناواں نے تو پوریاں کر سکنا ہے, اس کر کے تیرے کو راندے ہوں, تیرے نال کی مطلب, اور تیرے نال کی مطلب. اپنے لوب کو کینو پریم تیرا ہونا ہی کافی ہے, تونجی بڑا پیارا لگتا, تیرا ہونا ہی مٹھاس دیندا ہے, تیرا ہونا ہی رس دیندا ہے, تیرا ہونا ہی جیون وچ آنند برپا کر دیندا ہے, تیرا ہونا ہی کافی, تیتھوں صدقے جاندے ہیں, تیتھوں قربان جاندے ہیں. یہ پریم ہے, یہ پریم پشو نوں بھی منک بنا دیندا ہے, منک تے منک بنے. یہ دوجا سنبندھ ہے, پہلا سنبندھ لوب دا. ہنے میں عرض کیتی سی رشتے دیاں سنبندھاں دیاں تین پرنالیاں بنیاں نے, داد کے نان کے سہرے. پر دارشنک دھارمک ودوان سنبندھاں دیاں چار پرنالیاں منتے نے, پہلی لوب, دوجی پریم, تیجی پرنالی منتے نے شردا. प्रेम विच बराबरी हो जाती है। ये भी मैं अर्ज करा, अगर पुत्र का पिता नाल प्रेम है तो पिता का पुत्र नाल प्रेम है, भावें उम्र का कितना ही अंतरा क्यों ना हो, बराबरी हो जाए, प्रेम दोहां नूं बराबर कर देंगे। गुरु का सिख नाल प्रेम है, सिख का गुरु नाल प्रेम है, बराबरी हो जाए। और धन गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने कदम कदम से बराबरी दिती है, गुरु नानक ने दिती है। एक निक्का जिहा नुक्ता थोड़े सामने रखा, रोज भाई लेना गुरु नानक की परिक्रमा कर देना, गुरु नानक के कदमों से अपना मस्तक रख देना, रोज ये रोज की क्रिया सी, सवेरे शाम परिक्रमा करनी ते अपना मस्तक गुरु नानक के कदमों से रख देना। पर अज गल कुछ होर हो गई, सत्ता बरवंड लिखते ने, लैने दी फेराई नानका दोही कटी है। अज गुरु नानक लैने दी परिक्रमा पे कर दें और अपना मस्तक लैने दे कदमों पर रख, कल तक लैना गुरु नानक दे कदमों पर मस्तक रखता सी, अज गुरु नानक ने अपना मस्तक लैने दे कदमों पर रख, कल तक लैना परिक्रमा करता सी, अज गुरु नानक पे परिक्रमा कर देना, बराबरी हो। प्रेम बराबरी दे देता है, और गुरु दे जो बराबर हो गया गुरु हो गया। प्रेम दे यकीन जानो मनुख परमात्मा हो जाता है, परमात्मा भी वड्डा छोटा नहीं रह जाता, भगत छोटा नहीं रह जाता, प्रेमी छोटा नहीं रह जाता, परमात्मा वर्गा ही हो जाता है। प्रेम बराबर बराबर कर देता है। पहला संबंध लोभ का, दूजा संबंध प्रेम का, बराबरी का। लोभ के संबंध च लैण वाला चूंकि उसका हथ नीवा होंदा, छोटा बनया रहिंदा, वो छोटा बना बनना उसनू अकरदा भी है, इस वास्ते उसका सिर्फ लैण का ही संबंध होंदा, और कोई मतलब नहीं रखता। प्रेम विच बराबरी हो जाती है, छोटा वड्डा नहीं रह जाता। फिर एक तीजा संबंध है, उन्हें कहते हैं श्रद्धा का संबंध। हे गुरु तू कितनी भी बराबरी देवे फिर भी तू महान उच्चा, पावे तो बराबरी देवे, जैसे कलगीधर पातशाह कहते हैं खालसा मेरो रूप है खास, खालसे मैं हूं करो निवास। किधरे किधरे ते बराबरी नहीं उच्चा भी कर देता है, इन्हें ही की कृपा के सजे हम हैं, नहीं तो मोह से गरीब करोड़ परे। इतना दर्जा दे देता है। श्रद्धा इतने मनुख बिस्माद हो जाता है, नहीं गुरु तू कितनी बराबरी देवे महान, तू कितना भी आखें तेरे मेरे च कोई अंतरा नहीं है, अंतरा तू ते सूरज है मैं एक जर्रा, तू ते सागर है मैं एक निक्की जी बूंद, मैं तेरी बराबर का कितने। बिस्माद नाल भर जांदा है। श्रद्धा मनुख नूं देवता बना देती है, प्रेम मनुख नूं मनुख बनांदा है, लोभ ते मनुख नूं पशु बना देता है। या इंज कह लईए असी संबंध बनांदे हां पशु करके, मनुख करके, देवता करके। श्रद्धा मनुख नूं मनुख नहीं रहण देती, देवता बना देती, बड़ा चानना प्रदान कर देती है, बड़ी रोशनी दे देती है, बड़ा प्रकाश हृदय च हो जाता है श्रद्धा करके, भावना करके। हुण मैं अर्ज करा एक चौथा संबंध है। पहला संबंध लोभ का, ਜੋ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਵੀ ਪਸ਼ੂ ਬਣਾ ਦਿੰਦਾ, ਪਸ਼ੂ ਤੇ ਪਸ਼ੂ ਹੈ। ਦੂਜਾ ਸੰਬੰਧ ਪ੍ਰੇਮ ਦਾ, ਇਹ ਮਾਨਵ ਦੇ ਅੰਦਰ ਮਾਨਵਤਾ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੰਦਾ। ਤੀਸਰਾ ਸੰਬੰਧ ਹੈ ਸ਼ਰਧਾ ਦਾ, ਇਹ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਦੇਵਤਾ ਬਣਾ ਦਿੰਦਾ। ਚੌਥਾ ਸੰਬੰਧ ਹੈ ਭਗਤੀ ਦਾ, ਇਹ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਪਰਮਾਤਮਾ ਬਣਾ ਦਿੰਦਾ, ਈਸ਼ਵਰ ਬਣਾ ਦਿੰਦਾ। ਭਗਤੀ, ਭਗਤ ਕਹਿੰਦਾ ਹੇ ਪ੍ਰਭੂ ਠੀਕ ਹੈ, ਮੈਂ ਬੂੰਦ ਹਾਂ, ਤੂੰ ਸਾਗਰ ਹੈ, ਮੈਂ ਜ਼ਰਰਾ ਹਾਂ, ਤੂੰ ਸੂਰਜ ਹੈ, ਠੀਕ ਹੈ, ਲੇਕਿਨ ਫਿਰ ਵੀ ਮੈਂ ਤੇਰੀ ਹੀ ਬੂੰਦ ਹਾਂ, ਕਿਸੇ ਹੋਰ ਦੀ ਨਹੀਂ। ਮੈਂ ਤੇਰੀ ਹੀ ਕਿਰਨ ਹਾਂ ਹੈ ਸੂਰਜ, ਕਿਸੇ ਹੋਰ ਦੀ ਨਹੀਂ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਐਲਾਨੀਆ ਕਹਿ ਦਿੰਦਾ, ਤੋ ਹੀ ਮੋਹੀ, ਮੋਹੀ ਤੋ ਹੀ, ਅੰਤਰ ਕਹਿ ਦੇ, ਤੇਰੇ ਤੇ ਮੇਰੇ ਚ ਕੀ ਅੰਤਰ ਹੈ, ਬਰਾਬਰੀ। ਪ੍ਰੇਮ ਦੇ ਜਦ ਬਰਾਬਰੀ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਮਾਨਵ ਮਾਨਵ ਬਣਦਾ। ਭਗਤੀ ਦੇ ਜਦ ਬਰਾਬਰੀ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਮਨੁੱਖ ਪਰਮਾਤਮਾ ਹੋ ਜਾਂਦਾ। ਹਰ ਕਾ ਭਗਤ ਸੋ ਹਰ ਹੀ ਜਿਹਾ, ਪ੍ਰਤਕਸ਼ ਰੂਪ ਦੇ ਚ, ਸਾਕਾਰ ਰੂਪ ਦੇ ਚ ਕਿਧਰੇ ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨੇ ਤੋ ਭਗਤ ਦੇ ਦਰਸ਼ਨ, ਭਗਵਾਨ ਦੇ ਦਰਸ਼ਨ। ਸੰਤ ਰਾਮ ਮੈਂ ਭੇਦ ਕਛ ਨਾਹੀ, ਏਕ ਜਨ ਕਈ ਮੈਂ ਲਾਖ ਕਰੋੜੀ। ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਸੰਤ ਤੇ ਰਾਮ ਦੇ ਚ ਕੋਈ ਭੇਦ ਨਹੀਂ, ਇਹ ਦੋਵੇਂ ਇੱਕੋ ਹੀ ਹੈ। ਤੋ ਹੀ ਮੋਹੀ, ਮੋਹੀ ਤੋ ਹੀ, ਅੰਤਰ ਕੈਸਾ। ਭਗਤ ਰਵਿਦਾਸ, ਕਨਕ ਕਟਕ ਜਲ ਤਰੰਗ ਜੈਸਾ, ਤੂੰ ਇੱਕ ਸੋਨੇ ਦੀ ਸ਼ਿਲਾ ਹੈ, ਮੈਂ ਉਸ ਚੋਂ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਗਹਿਣਾ, ਤੂੰ ਸਾਗਰ ਹੈ, ਮੈਂ ਉਸਦੀ ਇੱਕ ਤਰੰਗ ਹਾਂ, ਲਹਿਰ ਹਾਂ, ਠੀਕ ਹੈ ਮੈਂ ਲਹਿਰ ਹਾਂ, ਪਰ ਮੈਂ ਤੇਰੀ ਹੀ ਲਹਿਰ ਹਾਂ, ਠੀਕ ਹੈ ਮੈਂ ਕਿਰਨ ਹਾਂ, ਪਰ ਮੈਂ ਇਹ ਸੂਰਜ ਤੇਰੀ ਹੀ ਕਿਰਨ ਹਾਂ, ਤੇਰੇ ਤੇ ਮੇਰੇ ਚ ਕੀ ਅੰਤਰ। ਇੱਥੇ ਭਗਤ ਆਪਣੇ ਵਿੱਚ ਭਗਵਾਨ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਦਾ। ਭਗਤ ਕਬੀਰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਬਿਗੜਿਓ ਕਬੀਰਾ ਰਾਮ ਦੁਹਾਈ, ਸਾਚ ਭਇਓ ਅਨ ਕਤੇ ਨਾ ਜਾਈ। ਮਨੁੱਖ ਦਾ ਭਵਿਸ਼ ਹੈ ਪਰਮਾਤਮਾ ਹੋਣਾ, ਈਸ਼ਵਰ ਹੋਣਾ। ਇਸ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਇਸਦੀ ਤ੍ਰਿਪਤੀ ਨਹੀਂ ਹੋਵੇਗੀ। ਭਟਕਦਾ ਵੀ ਰਹੇਗਾ, ਜੰਮਦਾ ਤੇ ਮਰਦਾ ਵੀ ਰਹੇਗਾ, ਦੁਖੀ ਵੀ ਰਹੇਗਾ, ਸੰਤਾਪ ਗ੍ਰਸਤ ਵੀ ਰਹੇਗਾ, ਵਕਤੀ ਤੌਰ ਤੇ ਆਨੰਦ ਰਸ ਵੀ ਬਣਦਾ ਰਹੇਗਾ, ਲੇਕਿਨ ਕੁਰਲਾਂਦਾ ਵੀ ਰਹੇਗਾ। ਕਿਉਂਕਿ ਜਿਤਨੇ ਚਿਰ ਤੱਕ ਮੰਜ਼ਿਲ ਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ, ਮੰਜ਼ਿਲ ਕੀ ਹੈ? ਮਨੁੱਖ ਦਾ ਪਰਮਾਤਮਾ ਹੋਣਾ। ਮਨੁੱਖ ਹੁਕਮਰਾਨ ਹੋ ਗਿਆ, ਧਨਵਾਨ ਹੋ ਗਿਆ, ਛੋਟੀ ਦਾ ਸਾਇੰਟਿਸਟ ਹੋ ਗਿਆ, ਬੜੇ ਤੋਂ ਬੜਾ ਪੰਡਿਤ ਹੋ ਗਿਆ, ਵਿਦਵਾਨ ਹੋ ਗਿਆ। ਇਹ ਜੀਵਨ ਦਾ ਲਕਸ਼ ਨਹੀਂ, ਜੀਵਨ ਦਾ ਲਕਸ਼ ਹੈ ਮਨੁੱਖ ਦਾ ਭਗਵਾਨ। ਸ਼ਮਸ ਤਬਰੇਜ਼ ਖੁਦਾ ਦੇ ਅੱਗੋਂ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਕਰਦੇ ਨੇ, ਮਨ ਤੋ ਸ਼ੁਧੀ ਤੋ ਮਨ ਸ਼ੁਧਮ, ਮਨ ਜਾਂ ਸ਼ੁਧੀ ਤੋ ਤਨ ਸ਼ੁਧਮ, ਈ ਕਸ ਨਾ ਗੋਇਦ ਬਾਦ ਅਜੇ, ਮਨ ਦੀ ਗਰਮ ਤੋ ਦੀ ਗਰੀ। ਬੜਾ ਇੱਕ ਮਹਾਨ ਫਕੀਰ ਹੋਇਆ ਇਰਾਨ ਵਿੱਚ, ਕਹਿੰਦਾ ਖੁਦਾ ਤੂੰ ਮੈਂ ਹੋ ਜਾਵੇ, ਮੈਂ ਤੂੰ ਹੋ ਜਾਵਾਂ, ਮੈਂ ਤਨ ਹੋ ਜਾਵਾਂ, ਤੂੰ ਜਾਨ ਹੋ ਜਾਵੇ। ਫਿਰ ਕੋਈ ਇਹ ਨਾ ਆਖੇ ਖੁਦਾ ਕੋਈ ਹੋਰ ਹੈ ਤੇ ਸ਼ਬਦ ਤਬਰੇਜ਼ ਕੋਈ ਹੋਰ। ਈ ਕਸ ਨਾ ਗੋਇਦ ਬਾਦ ਅਜ਼ੀਂ, ਮਨ ਦੀ ਗਰਮ ਤੋ ਦੀ ਗਰੀ। ਤੂੰ ਕੁਝ ਹੋਰ ਹੈ, ਮੈਂ ਕੋਈ ਹੋਰ ਹਾਂ, ਐਸਾ ਕੋਈ ਨਾ ਆਖੇ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਆਪਾਂ ਹੋ ਜਾਈਏ। ਉਹ ਤੇ ਮੰਗ ਪਿਆ ਕਰਦਾ ਹੈ, ਮੈਂ ਤਨ ਹੋ ਜਾਵਾਂ ਤੂੰ ਜਾਨ ਹੋ ਜਾਵੇ, ਮੈਂ ਤੂੰ ਹੋ ਜਾਵਾਂ ਤੂੰ ਮੈਂ ਹੋ ਜਾਵੇ। ਫਿਰ ਕੋਈ ਇਹ ਨਾ ਆਖੇ ਕਿ ਅਸੀਂ ਅਲੱਗ ਅਲੱਗ ਹਾਂ, ਦੀਗਰ। ਰਵਿਦਾਸ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਆਪਾਂ ਤੇ ਇੱਕ ਹੋ ਗਏ। ਤੋ ਹੀ ਮੋਹੀ, ਮੋਹੀ ਤੋ ਹੀ, ਅੰਤਰ ਕੈਸਾ। ਸੱਚੀ ਤ੍ਰਿਪਤੀ ਉਸ ਦਿਨ ਮਿਲਦੀ ਹੈ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਜਦ ਮਨੁੱਖ ਪਰਮਾਤਮਾ ਹੋ ਜਾਂਦਾ। ਜੈਸੇ ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਜਨਮਾਂ ਤੇ ਮਰਨਾ ਨਹੀਂ ਹੈ, ਐਸੇ ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰ ਜੀਵਨ ਦੀ ਲਾਲਸਾ ਖਤਮ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਮਰਨ ਦਾ ਭੈ ਵੀ ਖਤਮ ਹੋ ਜਾਂਦਾ। मरने की चिंता नहीं, जीवन की नहीं आस। तू सर्व दिया प्रित पाले लेखे सास गरास। जीवन दी आस उतने चिर तक बनी रहती है जितने चिर तक इस जीवन तो कोई उच्चा जीवन ना मिले। मरण का भय भी उतने चिर तक बनिया रहता है जितने चिर तक इस जिंदगी तो कोई उच्ची जिंदगी नहीं मिलती। मौत का भय है, इस गल का सबूत है, अजे इसनों वो जीवन प्राप्त नहीं होता। जीवन की लालसा, इस गल का सबूत है, अजे वो उसनों जीवन मिलिया ही नहीं जिन्हों परम जीवन कहते। जिंदगी लोभ दे बतीत हो रही है, पै दे बतीत हो रही है। और मैं अर्ज करा, मनुख किधरे झुकदा भी है या ते लोभ करके झुकदा या पै करके झुकदा है। लोभ करके झुकदा है इसको कुछ मिल सकता है, बह करके झुकदा इस वास्ते झुकदा है कुछ खो सकता है, खोवे ना तो झुक जाइए। सजदा पे करदा खोवे ना, या ते डरदा मारा झुकदा या लोभ दा मारा जो है झुकदा। झुकण दे ए दो ही कारण होंदे ने। इस जीवन तो जब उच्चा जीवन मिल जाता है, जीवन की लालसा नहीं रह जाती, मरण का भय नहीं रह। लोभ ते भय दोवें समाप्त होंदिया ही मनुख परमात्मा का रूप हो जाता है, ईश्वर का रूप हो जाता है। ये चार तरह के संबंध ने। किस तरह के संबंध विच असी जी रहे हैं? शेख सादी साहब कहते हैं, तू खुद ब मुनसब शुद्ध, अपना मुनसब आप बन, अपना फैसला आप कर। तू पशुआं वाले संबंध जोड़े ने, मनुखां वाले जोड़े ने, देवतियां वाले जोड़े ने कि रब वाले जोड़े। तू किस तल ते जी रहे हैं? पशु दे तल ते जी रहे हैं, मानव दे तल ते जी रहे हैं, देवते दे तल ते, फरिश्ते दे तल ते जी रहे हैं कि प्रभु दे तल ते जी रहे हैं? ये फैसला दूसरा नहीं कर सकता, क्योंकि दूसरा साढ़े मन दे चात नहीं मार सकता। तो खुद ब मुनसब शब्द, अपना मुनसब आप बन। जितने चिर तक मनुख को रब वाला जीवन प्राप्त नहीं होया, ये जमदा भी रहेगा, मरदा भी रहेगा, दुखी भी रहेगा, संतापग्रस्त भी रहेगा। बूंद का सागर हो जाना तो ही मोही, मोही तो ही अंतर कैसा। ये बूंद का भविष्य है सागर हो जाना, ये किरण का भविष्य है सूरज हो जाना, ये मनुख का भविष्य है परमात्मा हो जाना। मन तो शुद्ध तो मन शुद्ध, मन जान शुद्ध तो तन शुद्धम। ई कस ना गोयद वाग दी, मन दी गरम तो दी गरी। धन गुरु ग्रंथ साहब जी महाराज मेहरामत करन, बख्शिश करन, इस तरह की प्यास, इस तरह की तड़प अंदर पैदा होवे कि परमात्मा होना है। कबीर ते कहने मैं हो गया, बिगड़ो कबीरा राम दुहाई, साच भयो अन कते न जाए। मैं ते सच हो गया, हुण सच ते परमात्मा है। कबीर कहने आपां सच हो गए, हुण मिथिया नहीं रहे, हुण मिट नहीं सकते, आपां सच हो गए, सच दा रूप हो गए। इस वास्ते कबीर ते ऐलानिया कहते ने, हर जन ऐसा चाहिए जैसा हर ही होए। सतगुर रहमत करन, ये सुभाग इसे जीवन दे सानू प्राप्त होवे, ताकि बार बार जन्म मरण तो छुटकारा मिले। कितनी सेवा इस वक्त प्रवान करनी, कल दी हाजिरी भर के आप तो फिर छुट्टियां लवेंगे। अगला प्रोग्राम दासां दा, दो दिन का झांसी, एक दिन का ग्वालियर है, एक दिन का इटावा है, ते दो दिन कलकत्ते, तो बाद फिर सारा टूर पंजाब का है। धन गुरु अंगद देव जी महाराज के संबंध में प्रोग्राम चलने ने, नामवर जथे बैठे हुए ने, बड़े सोहने सोहने विचारक बैठे हुए ने, बड़े चरणों की बेनती है, सारियां सरवण करके जो है जायो। और सारे ही खिड़े हुए फुल ने अपनी अपनी महक लेके आए ने, जरूर बैठ के इन्हों सरवण करना, कोई बहुत ज्यादा समा नहीं होया। सारियां दा बार बार धन्यवाद। बुल चुक दी शमा, वाहेगुरु जी का खालसा।
1: You're listening to KRPI 1550 Radio, Ferndale, Washington.
2: ਤੁਹਾਡਾ ਘਰ ਤੁਹਾਡੀ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡੀ ਇਨਵੈਸਟਮੈਂਟ ਤੁਹਾਡਾ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਐਸੈਟ ਹੁੰਦਾ ਹੈ।
1: ਇਸ ਨੂੰ ਖਰੀਦਣ ਜਾਂ ਵੇਚਣ ਲਈ ਤੁਹਾਨੂੰ ਚਾਹੀਦਾ ਹੈ ਇੱਕ ਅਜਿਹਾ ਰੀਅਲਟਰ ਜੋ ਤੁਹਾਡੇ ਲਈ ਕੰਮ ਕਰੇ, ਜਿਸ ਤੇ ਤੁਸੀਂ ਭਰੋਸਾ ਕਰ ਸਕੋ, ਜੋ ਤਜਰਬੇਕਾਰ ਹੋਵੇ। ਅਜਿਹੇ ਹੀ ਇੱਕ ਰੀਅਲਟਰ ਹਨ ਗੁਰਦਿਆਲ ਸਿੰਘ ਬਾਦ, ਜੋ ਆਪਣੇ 35 ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਵੱਧੇ ਤਜਰਬੇ ਨਾਲ ਰੀਮੈਕਸ ਦੇ ਟਾਪ ਪ੍ਰੋਡਿਊਸਿੰਗ ਰੀਅਲਟਰਸ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਿਲ ਹਨ।
2: ਮਾਰਕੀਟ ਦੀ ਪੂਰੀ ਸਮਝ ਅਤੇ ਤੁਹਾਡੇ ਭਰੋਸੇ ਤੇ ਪੂਰੇ ਉਤਰਨਗੇ ਗੁਰਦਿਆਲ ਸਿੰਘ ਬਾਦ।
1: ਸੋ ਹਰ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਰੈਜ਼ੀਡੈਂਸ਼ੀਅਲ, ਕਮਰਸ਼ੀਅਲ, ਇੰਡਸਟਰੀਅਲ, ਫਾਰਮ ਅਤੇ ਇਨਵੈਸਟਮੈਂਟ ਪ੍ਰਾਪਰਟੀ ਸੰਬੰਧੀ ਸਹੀ ਸਲਾਹ ਲਈ ਅੱਜ ਹੀ ਗੁਰਦਿਆਲ ਸਿੰਘ ਬਾਦ ਨੂੰ
2: 604-351-5111 ਤੇ ਕਾਲ ਕਰੋ। 604-351-5111 ਗੁਰਦਿਆਲ ਸਿੰਘ ਬਾਦ।